0: Ti maya tim like a ti sainsano, ini hidni tikar tinsudo, ini hidni tikar tinsudo.
1: Mo raja hunsu, timi pani tyo na rani, hune cha ek hamro chuttei kahani. Banaula princess chami, khari khari visay timi, kasto timro pani. Aba ma chauna para para jani jani, mo najik auta kina hunchu pani pani. Paisa thanki ta gacha aba sohanne pa ho ki, mon mila sathi mala rojne pa ho ki.
2: जसको नाम नै पर्याप्त छ
3: दिदी बहिनी
2: दिदी बहिनी
3: दिदी बहिनी
2: रेडियो दिदी बहिनी हामी गर्न सक्छौ
3: हामी गर्न सक्छौ
2: गर्न सक्छौ